0: സമൃദ്ധിം ച സ്ഥാപയിത്തും മഹത്തരം ഉത്തരദായിത്വം നിർവഹതഃ. ശ്രീ സിംഹ പ്രതിപാദിതവാൻ യത് സാമുദ്രിക മാർഗസുരക്ഷായാം സമാഹ്വാനാനി വർദ്ധന്തെ അതഃ നൗപരിവഹന സ്വാതന്ത്ര്യം വായുയാന സഞ്ചാലന സ്വാതന്ത്ര്യം അഥ ച അബാധിത വൈധ വാണിജ്യം സുനിശ്ചേതും ക്രിയമാണാഃ പ്രയാസാഃ കേവലം ആർത്ഥിക ആവശ്യകത ഏവ ന അപിതു ഏകം അനിവാര്യം രണനീതിക ദായിത്വമപി അസ്തി. സഹ പ്രതിപാദിതവാൻ യത് ഹിന്ദ് മഹാസാഗരസ്യ പ്രശാന്ത മഹാസാഗരസ്യ ച സുരക്ഷാ പരസ്പരം ദൃഢതയാ സംലഗ്ന വർത്തതെ. മന്ത്രിണാ സ്പഷ്ടീകൃതം യത് ഭാരതസ്യ മഹാസാഗരീയ ദൃഷ്ടൌ സഹൈവ ജാപാനസ്യ മുക്ത ഏവം പ്രകട ഹിന്ദ് പ്രശാന്ത ഉപക്രമേ ച നികട സമന്വയഃ സമ്പ്രതി പൂർവസ്മാദപി അധികം ആവശ്യകം ജാതം.
1: हम यह दोहराते हैं कि कठिन समय में भारत किसी भी जरूरी असिस्टेंस रिलीफ और सपोर्ट प्रोवाइड करने के लिए पूरी तरह से दृढ़ संकल्पित है. हमारे दोनों देशों के संबंध साझे लोकतांत्रिक मूल्यों परस्पर सम्मान और एक पुराने सिविलाइज्ड कनेक्ट पर आधारित हैं. अगले वर्ष हम अपने डिप्लोमेटिक रिलेशंस के 75 ईयर्स मनाएंगे और इन वर्षों के दौरान हमारी यह दोस्ती सिर्फ हमारे दोनों देशों के लिए ही नहीं बल्कि पूरे इंडो पैसिफिक क्षेत्र में स्टेबिलिटी रेजिलियंस और रूल्स बेस्ड ऑर्डर का एक कॉर्नरस्टोन.
0: ജാപ്പാനി രക്ഷാമന്ത്രി കോയിസുമി മഹോദയ കുമാമോട്ടോ പ്രാന്തെ ആഗതേന ഭൂകമ്പേന പ്രഭാവിതാൻ ജനാനാലക്ഷ്യ ഭാരതേന പ്രകടീകൃതാം സംവേദനാം പ്രശംസിതവാൻ. സഹ ജാപ്പാനി സാമുദ്രിക ആത്മരക്ഷാബലസ്യ പോത്തെ ദുരാപന്നായാം ആപത്കാലീന ചികിത്സാ സ്ഥിതൌ ഭാരതസ്യ നൌസേനായാഃ സഹായതായൈ കാർത്തവ്യം പ്രാകടയത്. अस्य वर्षस्य जुलाई मासे द्वयोः देशयोः शीर्षनेतृभ्यां निस्सारितस्य संयुक्त वक्तव्यस्य स्मरणं कुर्वन्तौ द्वावपि मन्त्रिणौ मुक्त तथा प्रकट हिन्द प्रशांत क्षेत्रस्य निर्माणाय रक्षा सहयोगं सुदृढीकर्तुं स्वसंकल्पं पुनरुच्चारितवन्तौ. ചെന്നൈ നഗരസ്യ സമീപേ മഹാബലിപുരം നഗരെ കേന്ദ്രീയ ഗൃഹമന്ത്രിണഃ അമിതഷാഹസ്യ അധ്യക്ഷതായാം ഏകത്രിംശത്തമം ദക്ഷിണക്ഷേത്രീയ പരിഷദുപവേശനം സമ്പന്നം. അസ്മിൻ ഉപവേശനേ മുഖ്യമന്ത്രിണഃ ഉച്ചാധികാരിണശ്ച ക്ഷേത്രസ്യ പ്രഗതി വികാസ സംബന്ധേഷു വിഷയേഷു വിസ്തൃത രൂപേണ വിചാര വിമർശം അകുർവൻ. ഉപവേശനെ തമിഴ്നാടു രാജ്യസ്യ മുഖ്യമന്ത്രി ജോസഫ് വിജയ, കർണാടകസ്യ മുഖ്യമന്ത്രി ഡി കെ ശിവകുമാര, കേരളസ്യ മുഖ്യമന്ത്രി സതീശന, തെലങ്കാനായാഃ ഉപമുഖ്യമന്ത്രി മല്ലു ഭട്ടി വിക്രമാർക, സഹൈവ ആന്ധ്രപ്രദേശസ്യ മുഖ്യമന്ത്രി ചന്ദ്രബാബു നായിഡു ഇത്യേതേ ഭാഗം അഗൃഹണൻ. എത്തൈ സഹ പുതുച്ചേരി രാജ്യസ്യ ഉപരാജ്യപാല, അണ്ടമാൻ നിക്കോബാര ദ്വീപ സമൂഹസ്യ ഉപരാജ്യപാല, ലക്ഷദ്വീപസ്യ പ്രശാസക അഥ ച വിവിധ മന്ത്രാലയാനാം വരിഷ്ഠാധികാരിണ അപി ഉപസ്ഥിതാഃ ആസന്. ഉപവേശനെ ഉപസ്ഥിതാഃ സദസ്യാഃ സ്വാസ്ഥ്യ നിധി വിതരണം, ആധാരഭൂത സംരചന, പര്യാവരണ സംരക്ഷണം അഥ ച ക്ഷേത്രീയ സുരക്ഷാ സംബന്ധേഷു വിഷയേഷു സഹകാരി സംഘീയതായാഃ മഹത്വേ ച ബലം പ്രദത്തവന്തഃ. കേന്ദ്രീയ ഗൃഹമന്ത്രി അമിതഷാഹ വന്ദേ മാതരമിതി രാഷ്ട്രീയ ഗീതസ്യ സമ്പൂർണ ഗാനസ്യ സ്ഥാനെ കേവലം പദ്യദ്വയസ്യ ഗാനസന്ദർഭേ കോൺഗ്രസ് കാര്യസമിത്യാഃ നിർണയസ്യ തീവ്രാം നിന്ദാം കൃതവാൻ. വാർത്താഹരൈഃ സഹ സംലപൻ ശ്രീഷാഹ അകഥയത് യതേഷഃ നിർണയഃ സംസദാ നിർമിതസ്യ വിധേഃ പ്രത്യക്ഷം ഉല്ലംഘനം അഥ ച രാഷ്ട്രവിരോധി കൃത്യം വർത്തതെ. ഗൃഹമന്ത്രി പ്രതിപാദിതവാൻ യത് സപ്തത്രിംശദധിക ഏകോനവിംശതിശതമേ വർഷേ കോൺഗ്രസ് പക്ഷേണ തുഷ്ടീകരണാർത്ഥം വന്ദേ മാതരം ഗീതം ഭാഗദ്വയേ വിഭക്തം. ശ്രീഷാഹ ആരോപിതവാൻ യത് രാഹുലഗാന്ധിനഃ നേതൃത്വേ കോൺഗ്രസ് ദലം പുനഃ ഏകവാരം തുഷ്ടീകരണസ്യ മാർഗം അനുസരതി.
2: मैं देश की जनता को अपील करना चाहता हूं कि एक बार इस देश ने गलती करी थी वंदे मातरम के दो टुकड़े होने देने की, और एक गलती के गंभीर परिणाम हमने भुगते हैं. अब देश की जनता एकजुट हो और कांग्रेस पार्टी के इस फैसले के खिलाफ आवाज बुलंद करे कि अब इस देश में तुष्टीकरण की राजनीति नहीं चलेगी. आजादी के 80 साल के बाद 1937 में जो फैसला कांग्रेस ने किया था, जिसको नरेंद्र मोदी जी ने सुधारा है, उसके सामने का कोई विरोध इस देश की जनता नहीं सहन करेगी.
0: സംസ്കൃത വാർത്തയാഃ സംസ്കരണമിദം ഇദാനിം ആകാശവാണിതഃ പ്രസാര്യതെ. സമമേവ അയം കാര്യക്രമഃ ആകാശവാണ്യാഃ അന്തർജാലപടലേ www.newsonair.com newsonair@gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। झारखंड उच्च न्यायालय एकादशतः त्रयोदश जेपीएससी सिविल सेवा परीक्षायाः अथ च खाद्य सुरक्षा अधिकारी नियुक्तेः निरस्तीकरण संबंधे राज्य सर्वकारस्य अधिसूचनायाम् अग्रिम आदेश पर्यन्तं स्थगनादेशं प्रायच्छत्। न्यायमूर्तिना दीपक रोशनेन याचिकानां श्रवणावसरे स्पष्टीकृतं यत् विधि प्रक्रियां नैसर्गिक न्याय सिद्धान्तांच उल्लंघ्य पूर्वं नियुक्ताः अधिकारिणः पदात् निष्कासयितुं न शक्यन्ते। न्यायालयेन सर्वकारः सहैव झारखंड लोकसेवा आयोगः आगामी वादश्रवणाय सितंबर मासस्य 15 दिनांकं यावत् स्वप्रतिवचनं दातुं आदिष्टौ। जम्मूकश्मीरस्य कठुआ जनपदस्य सीमाक्षेत्रेषु संदिग्ध व्यक्तीनां गमनागमनस्य सूचनां प्राप्य सुरक्षाबलैः अद्य सघनम् अन्वेषणाभियानं प्रारब्धम्। आकाशवाण्याः जम्मू संवाददातृवृत्तानुसारम् एतत् अभियानम् उधमपुर कठुआ सीमावर्तिषु बिलावर क्षेत्रस्य वनभागेषु च प्रचालितम्। स्थानीय जनानाम् अनुसारं बुधवासरे चिररात्रौ बिलावर क्षेत्रस्य एकस्मिन् ग्रामे अज्ञात व्यक्तिभिः कस्यचित् गृहस्य द्वारं शब्दापितम्। पाकिस्तान अधिकृत जम्मू कश्मीरे निवसन्तः जनाः सम्पूर्णे क्षेत्रे विरोध प्रदर्शनानि तीव्रीकृतवन्तः। अनेन पाकिस्तानस्य शासन व्यवस्थायाः वास्तविकता पुनः प्रकाशिता। पीओजेके इत्यस्मिन् क्षेत्रे विरोध प्रदर्शनानां विस्तारः निरन्तरं वर्धते, येन इस्लामाबादस्य तत्कथनं निरस्तं भवति यत् अशान्तिः केवलं रावलकोट क्षेत्रे एव सीमिता अस्ति। जीएएसी इत्यनया कार्यसमित्या इस्लामाबादस्य तत् कथनं निराकृत्य कथितं यत् विरोध प्रदर्शनानि अधुना सम्पूर्णे अधिकृत क्षेत्रे प्रसृतानि सन्ति। बैडमिंटन क्रीडायां भारतस्य महिला युगल क्रीडिके त्रिसा जौली अथ गायत्री गोपी चंदः च नवदिल्ल्यां आयोजितायां बीडब्ल्यूएफ विश्व प्रतिस्पर्धायाः प्रागुपान्त्य चरणे प्रविष्टवत्यौ। इति वार्ताः।
3: इपोल प्रादेशिक वार्तकल केल्काम।